ते मुक्त भए अंधकूप महा घोर ते बाहा पकर गुर काढ लिए निरपव भए सगल भव मिटिया राखे राख न हारे ऐसी दात तेरी प्रभ मेरे कार

सगल रोग, राखन हार अपार, राखै अगन माहे, शीतल हर हर नाम, सिमरत तपत जाए, सुख सहज आनंद कणा, नानक जन धूरा, कार्य सगले सिद्ध भए,

लाथी तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

हे जियो, तू सत परमेश्वर सदा अभनासी, हर हर गुणी निदान जियो, हर हर प्रभ एको अवर ना कोई, तू आपे पुरख सुजान जियो, पुरख सुजान तू प्रधान, तुद जेवड़े अवर ना कोई, तेरा शब्द सब तू है वरत है, तू आपे करह सो होई, हर सब मह रविया एको सोई, गुरमुख लखिया हर नाम जियो, तू सत परमेश्वर सदा अभनासी, हर हर गुणी निदान जियो, सब तू है करता सब तेरी वडियाई, ज्यो भावे तिवें चलाए जियो, तुदे आपे भावे तिवें चलावह, सब तेरे शब्द समाए जियो, सब शब्द समावे जां तुद पावे, तेरे शब्द वडियाई, गुरमुख बुद्ध पाईए आप गवाईए, शब्दे रहिया समाई, तेरा शब्द अगोचर गुरमुख पाईए।

अनदिन सहज प्यार सदा आनंद गावह गुण साचे अर्ध उर्ध उर तार अंतर प्रीतम वसिया

आवे सास सुहागणी अंक समावे गर्भ गहेली महल ना पावे फिर पछतावे जब रहण बेहावे कर्महीन मा

तुम्हारी, जो तुद भावै सो परवान, मन तन तू है अधारी रहाव, तू दयाल कृपाल कृपा निधान।

आस जियो तुद अंतर हो सुख वसा तू अंतर सा बास जियो भाणे तखत वडाइया भाणे भीख उदास जियो भाणे थल सिर सर्व है कमल फुले आकाश जियो भाणे भवजल लंघी है भाणे मंझ परिहास जियो।

जा हर पाया हर कामन मन पानी अन दिन गुण गावे नित साचे कथे अकथ कहानी जुग चारे साचा एको वरतै बिन गुर किने ना पाया नानक रंग रवै रंग राती जिन हर सेती चित लाया कामन मन सोहिलड़ा साजन मिले प्यारे राम गुरमति मन निर्मल होआ हर राखिया उर तारे राम हर राख